देवेशोतर्मे नमो रोगहर्ता नमो रागरूपे नमो साह साह नमो बहुपुहपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तं स्नानं